दुख जन्म मरण पखंड आहे, अविनाशी पुरग पाया परमेश्वर वासोभ खंड ब्रह्म डाहे। हम गरीब मशकीन प्रवते